0: Sala, every time engage.
1: Good morning, doctor.
2: Sir.
1: I am a patient admit karna ji.
0: Patient? Kidhar hai?
1: Oh, bus stand pe ji. Bus stand.
0: Oh, bus stand par aur tum patient ka stand.
1: Bus ki queue mein tha ji. Bus aaya, conductor bola ek aadmi. Ek aadmi. Hum usko request karta. Bus start ho gaya ji.
0: Kitna bachcha log hai?
1: 6.
0: Only 6.
1: Sabka sir daughter hai, daughter. Hamara friend bolta, umeed pe duniya kayam.
0: Then
1: Every time ladka ka umeed mein 6 daughter aa gaya doctor
0: aur 60va ke waste to idhar aaya hai
1: ya idhar to ladke ke waste aaya ji
0: are idhar koi guarantee ladke ka baba
1: yap ka maternity home to top doctor top
0: bas kai ko maska laga
1: maska nahi doctor hai apun statistics department ka aadmi shahar ke sare maternity home ka data collect kiya ji ladke ka top average aapke maternity home ka ji
0: kya magaj mari gentleman hamara idhar koi bed pan khali nahi aur koi staff pan nahi
1: please doctor apun ko 7va data nahi mangta
0: bola na khali peli magaj mari nahi mangta baba samjha dusri jagah jao
1: ye dusra jagah hota ji to idhar kai ko aata doctor ji
0: my god Joseph
1: ji
0: hatao is magajmari ko yahan se hatao baba
1: ye yo aapko aap humko magajmari bolta ji
3: to tumko magaj ka tanik bola ji
1: ja ko hum bada kharab aadmi
3: dekho ha apun bhi acha aadmi nahi hai
1: dekho mere ko haath nahi lagane ka main tumko marega tere ko chhodega nahi hum bahut kharab aadmi hai
3: bar
1: to tum final bolta hamara patient ko admit nahi karna
3: are bola na nahi karega
1: theek hai theek baat hai हम इधर स्ट्राइक करेगा एडमिट नहीं करेगा तो स्ट्राइक करेगा अभी हमारा वाइफ आ जाएगा
3: चलो
1: 6 डाटर आ जाएगा हम घेराव करेगा डॉक्टर इधर हम घेराव हम जाएगा
3: चलो
1: इधर
3: बाहर चलो
1: बैठेगा
3: चलो
1: इधर स्ट्राइक करेगा घेराव करेगा डॉक्टर
0: हेलो ये इस डॉक्टर पालना वाला ओ डॉक्टर गंजू कांग्रेचुलेशन फॉर व्हाट ओह बाबा या बेबी क्या दोनों बाबा यानी बेबी बेबी यानी बाबा माय गॉड बाबा यानी बेबी बेबी यानी बाबा जोरदार पानी पानी लो बाबा यानी बेबी यानी बाबा दोनों बाबा यानी बाबा बाबा दोनों जोरदार पानी